0: हाँ तो भाई बहन मन ए गीत के गाउन रो बलबीर सिंह कच्छ और हुनमनचो संगवारी मन। तो गीत गोविंद तो सुन लू भाई बहन मन, समिया बले होइ से अदाय मचो जा तो समिया होइ से कला और कलाकार सुन तो सपाय भाई बहन मन के मैं रत्नी करे से जुहा।
1: दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा

0: मीडियम वेव 396.82 मीटर अर्थात 756 किलोहर्ट्ज, एफएम बैंड 100.1 मेगाहर्ट्ज और न्यूज ऑन एआईआर मोबाइल ऐप पर आकाशवाणी का ये जगदलपुर केंद्र है। शाम के 5 बजे हैं, हमारी सांध्यकालीन सभा अब आरंभ होती है। सभा की शुरुआत में आइए सुनते हैं आज के शेष और कल प्रसारित कार्यक्रमों की रूपरेखा। पहले आज के कार्यक्रम। आज शाम 5:05 पर समसामयिक विषय पर आधारित कार्यक्रम भारत सरकार आपके द्वार गोंडी बोली में हम आपको सुनवाएंगे। 5:10 पर युवाणी का प्रसारण होगा। लोकगीतों के कार्यक्रम में शाम 6:35 पर हल्बी गीत सुनिए राजेंद्र कश्यप और साथियों की आवाज में। बस्तर के स्वर का समय 7 बजे होगा। 7:21 पर ग्रामीणों का कार्यक्रम आम चौगांव सुनिएगा। रात्रि 8 बजे घलर में रामनाथ और साथियों का गाया हल्बी गीत आप सुनेंगे। पिलावन का जगोट में प्रस्तुति होगी भरत कुमार गंगादित्य की 8:30 पर। 9:15 पर नंजर में सुनिए भेंटवार्ता, प्रियंका कश्यप से भेंट करेंगे बलबीर सिंह कच्छ। खेल पत्रिका कार्यक्रम होगा 9:30 पर, नैना सिंह धाकर से भेंट करेंगी पूर्णिमा सरोज। और रात्रि 10 बजे लोकरस लोकगीतों की फरमाइशी फोन इन कार्यक्रम में प्रस्तुति होगी संपत राम नाग की, संयोजक होंगी चंद्र ऋषि ठाकुर। ये थे हमारे केंद्र से प्रसारित आज के शेष कार्यक्रम। अब हम आपको कल प्रसारित होने वाले कार्यक्रम बता दें। कल रात 9:30 पर साहित्य भारती हम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से रिले करेंगे। सुबह 8:30 पर आप सुनेंगे डॉक्टर की सलाह और 9 बजे बातों बातों में। ये दोनों कार्यक्रम हम आकाशवाणी के रायपुर केंद्र से रिले करेंगे। सुबह 6:05 पर भक्ति संगीत का कार्यक्रम वंदना का प्रसारण किया जाएगा। चिंतन सुनिएगा 6:20 पर, श्री रामचरितमानस का गायन होगा 6:25 पर। स्वर ए हरिहरन का होगा, संगीत निदेशक होंगे सतीश भाटिया। बेड़ा खड़ा चुगोट का समय 6:35 और पुनः इसे आप सुन सकेंगे दिन में 1:05 पर। हुलहुली में 6:40 पर सुनिए धावड़ा वीर देवपाड़, कलाकार होंगे पाकलू और साथी। नमस्कार जगदलपुर कार्यक्रम होगा 7:05 पर। कल के आकर्षण होंगे हास्य तरंग में सुनेगा मोहिनी ठाकुर से वार्ता प्रेरणा या नकल, और होगी मधुर गीतों भरी मधुरिमा। 9:15 पर फिल्म संगीत हम पेश करेंगे। सुबह 9:30 पर एक ही फिल्म से सुनेगा, फिल्म होगी धर्मवीर। आजी चो सगा में कल 10 बजे आप सुनेंगे भेंटवार्ता, श्री राजेंद्र रावत से भेंट करेंगे भरत कुमार गंगादित्य। कल सुबह 10:30 पर गुरदुम में छत्तीसगढ़ी गीत सुनेगा त्रिलोक साहू और साथियों की आवाज में। एक ही कलाकार कार्यक्रम दिन में 11 बजे पेश किया जाएगा। कल हमारे कलाकार होंगे गायक गुरु रंधावा। 11:30 पर गैर फिल्मी गीतों गजलों का कार्यक्रम गुलदस्ता होगा। लोकरस फरमाइशी लोकगीतों का ये कार्यक्रम होगा दिन में 12 बजे। प्रस्तुति होगी संपत राम नाग की, संयोजक होंगी चंद्र ऋषि ठाकुर। श्रोता सुमन आप सुनेंगे 1:10 पर। दोपहर 2:30 पर कला और कलाकार का प्रसारण किया जाएगा। सांध्यकालीन सभा में शाम 5:05 पर देशभक्ति गीत सुनिएगा। युवाणी कार्यक्रम होगा 5:10 पर। लोकगीतों के कार्यक्रम में कल शाम 6:35 पर आप सुनेंगे हल्बी गीत, गायक स्वर होगा शिवराम नाग और साथियों का। बस्तर के स्वर ये दैनिक कार्यक्रम होगा 7 बजे। और 7:30 पर हम प्रायोजित कार्यक्रम फोन इन किसान वाणी का प्रसारण करेंगे। जोनी उजर में भतरी लोकगीत आप सुनेंगे रात्रि 8 बजे, गायक कलाकार होंगी वेदवती। 8:30 पर पिलामन काजेगोट में प्रस्तुति होगी रुद्र प्रताप सिंह की। आमचो रान आमचो जीवना ये कार्यक्रम होगा 9:15 पर। इसमें आप सुनेंगे नाटक रुक राई संग जीवना। और रात्रि 10 बजे आदिवासी लोग वाद्य धुन पाड़ में सुनिए परदेसी माता पाड़ और फिरंता पाड़। वादक कलाकार होंगे खगपति और साथी। ये थे हमारे केंद्र से प्रसारित आज के शेष और कल के कार्यक्रमों की रूपरेखा। मीडियम व्यू पर आकाशवाणी का ये जगदलपुर केंद्र है। शाम के 5:05 हुए हैं। लीजिए सुनिए समसामयिक विषय पर आधारित कार्यक्रम भारत सरकार आपके द्वार गोंडी बोली में।
1: ಸಂಸಾಮಿಕ್ ಮಾಟಾಕಿನ್ ಸಂಗಾಡ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಸಂಗೆ ನನ್ನ ಅಬ್ಲೇಶ್ ಕುಮಾರ್ ಕೆಂಜನೋಡಿ ನೇಣ್ ಮನ್ವದಿತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ನ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ವತಾತ್ ಮಾಟಾತ್ಪರ್ರು ಮಿಂದೆ ಬಸ್ತರ್ತ ಜುಯಿ ಜುಯಿ ಕ್ಷೇತ್ರನಗ ಮಂದನೋರ್ ಮಾನೇಡ್ಕಿನ್ ಇಂಜಿ ಸಾಸ್ಕಿ ಉವಾಟ್ಕಿನ ಲಾಭಾಂ ದೊರ್ಕಾನ್ ಸಂಗೇನ್ ಸಂಗೇನ್ ಡಿಜಿಟಲ್ ಸೇವಾ ವೆಂಡ್ ಉಬಾಯ್ಕೆನ್ ದೊರ್ಕಿತ ಇಂಜಿ ಇಂಜಿನ್ ತಂಬ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಪ್ರವಾಸ್ತ ಚುಟ್ಟೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಬಸ್ತರ್ ಜಿಲ್ಲಾತ ನೇತಾನಾರ್ ತಗ್ಗ ಜನಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರದ ಉದ್ಘಾಟನ್ ಕಿತ್ತೂರ್ ಇದು ಜನಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರಕ್ಕಿನ್ ಆದಿವಾಸಿ ನೇತಾ ಅವರ ಸ್ವತಂತ್ರತಾ ಸಂಗ್ರಾಮ ಸೇನಾನಿ ಸಯೀದ್ ವೀರ್ ಗುಂಡಾದೂರ್ ತಪ್ಪೆದೇರ್ತೆ ತಾಸ್ತರು ಇದು ಜನಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರ ಸಿಆರ್ಪಿಎಫ್ ಸುರಕ್ಷಾ ಪರಿಸರ ತಗ್ ಬನಾಕಿತ್ತದ ಮಿಂದೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಗ್ ವೆಹಚೋರೆನ್ ಶ್ರೀ ಸಾಕ್ ಎತ್ತೋಳ್ಕಿ ನೀರೆ ಅತ್ತಾವ್ 6 ದಶಕ್ತಿನ ನಕ್ಸಲ್ವಾತ್ತ ಮೈದೆ ಬಸ್ತರ್ಕಿನ್ ನಕ್ಕೈ ಆರ್ಥಿಕ ಸಾಮಾಜಿಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಲುಕ್ಸಾನತ ಅದನ್ನ ಭರ್ಪಾಯಿ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನ ನೇತೃತ್ವತೆ ಸರ್ಕಾರ ವಾಯಾನ್ ಏಂಗ್ ವರ್ಷಾತೆ ಪೂರಾ ಕೀತ ಓರ್ಕೆತ್ತೋಳ್ಕಿ ವಾಯಾನ್ 1.5 ವರ್ಷಾತೆ ಬಸ್ತರ್ ತಗ್ಗ ಮಂದನಾವ್ ಸುರಕ್ಷಾ ಕ್ಯಾಂಪ್ ನಗ್ಗ ಕಮ್ತೆ ಕಮ್ 200 ಕ್ಯಾಂಪ್ತಿನ 70 ಕ್ಯಾಂಪ್ಕಿನ್ ಜನಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ಬನಾಕೀತೋರ್ ಅದೇನಗ ಆದಿವಾಸಿ ಕಲ್ಯಾಣ ಕೇಂದ್ರ ಬನಾಕೀತೋರ್ ಇವ್ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ನಗ ಬ್ಯಾಂಕ್ ತಬೂತ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ತಬೂತ ರಾಷನ್ ಕಾರ್ಡ್ ತಬೂತ ಕೌಶಲ್ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಸಂಗೇನ್ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ತೊಂಡೆ ಉವಾಟ್ಕಿನ ಜಾನ್ಕಾರಿ ವೆಂಡ್ ಈತೋರ್ ಇದೇನ ಸಂಗೇನ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಡೈರಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ಸಂಘತೆ ಬಸ್ತರ್ ಸಂಭಾಗ ತಗ ಮಂದನಾವ್ ಮುತ್ತೇಕಿನ್ ಪಶುಪಾಲನ್ ಔರ್ ಡೇರಿ ಉದ್ಯೋಗ ತೆ ಜೋಡಾಕೀತೋರ್ ಜನಸುವಿಧಾ ಕೇಂದ್ರ ತಗ ಪುಟುಲ್ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಆಯ್ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಜಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಒಂಡೋ ಜಾಗತೆ ದೊರಕ ಪರ್ದಿತ ಇದ್ ಕೇಂದ್ರ ತಗ ಮುತ್ತೇಕಿನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಸಕಿತದ್ವೆಂಡ್ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಇ ಅಂತೋರ್ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಇತ್ತ ಫೇಣ್ಕಿನ್ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಇತ್ತ ಫೇಣ್ಕಿನ್ ಬಾಲಕಿಯನದ್ ಅದ್ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಸಮೂತ ಮುತ್ತೇಕಿನ್ ಸಂಗೆ ವೇಹ್ತೋರ್ ಔರ್ ಅವೆನ್ ಸಂಗ್ ಪುತ್ತೋರ್ ಕಿ ಓರ್ ಇತ್ತ ತಪೇಣಕ್ ಬೇಲೆ ಟೆಂಡಂತೋರ್ ಅವ್ರ ಬೇಲೆಕ್ ತಾನ್ ವಮ್ಮಿ ಕಮಾಯ್ ಗಡ್ಸಂತೋರ್ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ಶಾ ಜಗದಲ್ಪುರ್ ತಗ ಆಸ್ಮತ್ತದ್ ಉಜರ್ ಬಸ್ತರ್ ಬದಲ್ತೆ ಬಸ್ತರ್ ಕಿ ನೈ ಪಹಚಾನ್ ಇಂದಾನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಗವೆಂಡ್ ಸಾಮಿಲ್ ಆಸ್ಮತ್ತೋರ್ ಇದ್ ಮೋಕತೆ ಅವರು ಸಹೀದ್ ಜವಾನ್ ಲೋರ ಕುಟುಂಬತೋರ ಸಂಗೆ ಸುರಕ್ಷಾ ಬಲ್ ತೋರ್ ಜವಾನ್ ಲೋರ್ ನಕ್ಸಲ್ ಹಿಂಸಾತೆ ಪ್ರಭಾವಿತ ಮಾನೇರ ಸಂಗೆವೆನ್ ವೇಹ್ತೋರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಗ ವೇಹ್ಚೋರೆನ್ ಅವ್ರ ಕೆತ್ತೋರ್ ಕಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನಕ್ಸಲ್ವಾದ್ ಮಾಪಾನ್ ಸಂಕಲ್ಪ ಕೀಸ್ಮತ್ತ ಅದನ್ನ ಉದ್ದೇಶ ಕೇವಲ ಮಾವಾದ ಕಿನ್ ಕತಂ ಕಿಯನದ್ ಅಯ್ಯೋ ಬಲ್ಕಿ ಬಸ್ತರ್ ಕ್ಷೇತ್ರ ತಗ್ ಗರೀಬ್ ಆದಿವಾಸಿ ಲೋರ ಜೀವನತೆ ಅವ್ ಸೊಬ್ಬ ಸುವಿಧಾ ಎವಿ ಕಿಯನದ್ ವೆಂಡ್ ಮತ್ ಅದ್ ಬಿಡಿ ಬಿಡಿ ಸಹಡ್ ತಗ್ ಬೇಲೆ ಮಂತ ಅದ್ ನಾರ್ ತಗವೆಂಡ ಆಲೆ ಮಂದವಾಲೆ ಇಂಜೋ ಕೆತ್ತೋರ್ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಬಸ್ತರ್ ಪ್ರವಾಸ್ ವತ್ತ ಚುಟೆ ಅಮರ್ ವಾಟಿಕ ತಗ ಅಂಜು ಮಾವಾದ ವಿರುದ್ಧ ಸಂಘರ್ಷ ಕಿಯನೋಳ್ ಜೀವೈತ್ ತರೋರ್ ಸಹೀದ್ ಜವಾನ್ ಲೋರ್ಕಿನ್ ಪುಂಗಾರ್ ವಾಟಿ ಮೊಡಕ್ತೋರ್ ಇದ್ ಮೋಕತೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಕೆತ್ತೋಡ್ಕಿ ಬಸ್ತರ್ ತ ಧರ್ತಿ ತಗ ಭೂಮ್ ತಗ ಶಾಂತಿ ಸುರಕ್ಷಾ ಔರ್ ವಿಕಾಸ್ ತತಲಯ ಜೋನ್ ಜವಾನ್ ಲೋರ್ ಜೀವ ಇತೋರ್ ಓರ್ ಕಿಂಗ್ ಮಾರ್ಗನದ್ ಅಯ್ಯೋ ಓರ್ ಕೆತ್ತೋರ್ಕಿ ಕೇಂದ್ರ ಔರ್ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಬಸ್ತರ್ ತಗ ಒಚೋರೆ ಶಾಂತಿ ಸಲ್ವಾ ತತಲಯ ವಿಕಾಸ್ ಕಿನ್ ಆಖಿರ್ ಮಾನ್ಯವ್ನ ಎವಿ ಕಿಯಲಯ ಮಾವೋವಾದ ಕಿನ್ ಒಚೋರೆ ಉನ್ಮೂಲನ್ ಕಿಯಲಯ ಭೂತ ಕಿಯಂತ ಅಚೂಟ್ ಶ್ರೀ ಸಾಯ್ ಬಿಜಾಪುರ್ ನಕ್ಸಲಿ ಅಮ್ಲತೆ ಸಹೀದ್ ಜವಾನ್ ಕಾಲೇಂದ್ರ ಪ್ರಸಾದ್ ನಾಯಕ್ ಅವ್ರ ಪವನ್ ಕುಮಾರ್ ಮಂಡಾವಿ ಜೀನ ಕುಟುಂಬತೋರ ಸಂಘ ವೆಂಡ್ ಕಲಿತ್ತೋರ್ ಅವರ ಸಂಘ ವೇಹತ್ತೋರ್ ಅವ್ರ ಸರ್ಕಾರ ತಾಕೇಟ್ ಹರ್ ಸಂಭವ್ ಸಹಾಯತಾ ಅನ್ನೋದ್ ಭರೋಸಾ ವೆಂಡಿತ್ತೋರ್ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಸುರಕ್ಷಾ ಬಲ್ ತೋರ ಜವಾನ್ ಲೋರ ಸಂಘೆ ವೇಸ್ಟ್ ಓರದ್ ಉತ್ಸಾಹವರ್ಧನ್ ಕಿತೋರ್ ಅವ್ರ ಅವರ ಸಮರ್ಪಣ ತನ್ ಸರಾನಾ ವೆಂಡ್ ಕಿತ್ತೋರ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಗ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿಷ್ಣುದೇವ್ ಸಾಯ್ ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿಜಯ್ ಸರ್ಮಾಲ್ ಸಂಘೇನ್ ಅವ್ರ ವೆಂಡ್ ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ಲೋರ್ ವರಿಷ್ಠ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಲೋರ್ ವೆಂಡ್ ಮತ್ತೋರ್ ಇದನ್ನ ಮುನ್ನೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ರಾಯ್ಪುರ್ ತಗ 400 ಆಧುನಿಕ ಡಯಲ್ 112 ಔರ್ 32 ಫಾರೆನ್ಸಿಕ್ ಮೊಬೈಲ್ ವೇನ್ ಕಿನ್ ಹರಿಜಂಡಿ ತೋಸಿಸ್ ರವಾನಾ ಕೀಸಿತ್ತು ಇಂಜಿಯಾನಾ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ತಗ ಸಿರಪ್ 16 ಜಿಲ್ಲಾ ತದ್ ತಗ ಇದ್ ಸೇವಾ ಮತ್ತ ಮತಿ ಇಂಜಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇದ್ ಸೇವಾ ತೋನ್ ಸೊಬ್ಬೆ 33 ಜಿಲ್ಲಾ ನಗ ಕೀಸಿತ್ತ ಡಯಲ್ 112 ಸೇವಾತೆ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಇಂದನ ಇಸ್ತಾನ್ ಪಹಚಾನ್ ತಕ್ನಿಕ್ ಕಿನ್ ಜೋಡಾಕಿತ್ತದ ಮಿಂದೆ ಅದೇನು ತಿಪ್ಪಾಲ್ ತೆ ಪಸೆ ಮತ್ತರ್ ಮಾನಿರ್ಕಿನ್ ಅವ್ರ ಬೆಗಮಿಂದೇರ್ ಅದ್ ಪತಲಗ ಕಿಯ ಪರ್ದಿತ್ ಅಗಾನ್ ಮುತ್ತೇಕಿನ್ ಸುರಕ್ಷತೋನ್ ಉಡ್ಸೋರೆನ್ ಇದ್ ವ್ಯವಸ್ಥಾ ತಗ ಒಂದ್ ಪೇನಿಕ್ ಬಟನ್ ತದ್ ವಿಶೇಷ ನಿಗರಾನಿ सुविधा वेण जोड़ा कित मिंदे। केंद्रीय गृह मंत्री अमित शाह 19 मई नेटेन जगदलपुर तक आत्मत्तद मध्य क्षेत्रीय परिषद बैठक अध्यक्षता वेण कितोर। इस बैठक ते छत्तीसगढ़ संगेन मध्य प्रदेश उत्तर प्रदेश और उत्तराखंड तोर मुख्यमंत्री और वरिष्ठ अधिकारी लोर वेण शामिल आसमत्तोर।
0: भारत सरकार आपके द्वार गोंडी बोली में अभी आप सुन रहे थे आकाशवाणी का ये जगदलपुर केंद्र है। शाम के 5:10 हुए हैं। लीजिए प्रस्तुत है हमारा दैनिक कार्यक्रम युववाणी।

0: दादातील सिंह सज्जन म्हण मैं सफाय लोक के गोट असल गोट सांगतो का जे थाय हाक दिले से उन गोट हाय दखा ए भी आम्ही दखू से कि गाव ने सफाय लोक का जे रोजगार दखा नी दे ऐकसन कोणी येथा कोणी हुथा कहाय हो रोजगार काजे जायसे सत्य ऐकसन दखा रोजगार काजे ए भी आम्ही दखू से कि कोणी तो आंध्रा जायसे कोणी हैदराबाद जायसे आले कोणी चेन्नई जायसे आले कोणी कोणी बाटे बोले जोन बाटे उनको रोजगार मिन हुन बाटे जायसे जसन जातो लोग जायसोत मानत नेतो लोग मन बोले उसने लोग मन के भुरला तो काजे नहीं चकर सत
1: मानते सरपंच दादा दुई पैसा कमानी होय ते बोलते आमचे गावचे लोक मन बाहेर कमानी करूक निकरसत काय
0: आय काय असं नाही कचे तू दख
1: हो
0: दुई पैसा कमानी करूक जातो काय लोक मन तो जासोची
1: सत्य आय
0: हाय मानतर एक कमानी आले आमचे गाव ने आम्ही करले कसन होती
1: काय ने कमानी करवा
0: होय आले सुना आय एदे गाव ने रोजगार कसन नी आंतो राय और हुन काय उपाय आय सुना आय आले मै सांगे तुमके हुन काय उपाय आय बोलले हुन आय कोसाचो कमानी कोसाचो कमानी आय
1: कसन बीती
2: मानतर दादा
0: हो
2: कोसाचो कमानी

0: हॅलो, कोण इन लोकरस
1: हॅलो, फोन इन लोकरस
0: सांगा
1: जुआर
0: ना,
1: ना दादा जुआर.
0: जुआर ना कोण बोला सा नाव सांगा नाही दादा.
1: अमीर कसे बोले असे ना पान मिळाले.
0: और अमीर दादा सांगा ना कसं ना सर तुम्ही.
1: आम्ही तर नगत असो ना, आजकाल गर्मी खिनिक ज्यादा बोली से ना. हो
0: आजकाल गामची आहे ना.
1: दादा, तुम्ही तुम्ही कोण बोलता ना, निश्चित आले तुमके.
0: हा मैं संपत नाग बोलेन दादा.
1: हा हा हा संपत दादा. हो खूप दिन ले तुमच्या संग
0: हो
1: गोठ होय ना.
0: होय ना खूप दिन ले. और आजकल काय काय काम बुता चलत दादा.
1: ए आजकल खिनिक सन जोंदरा लगव रे दादा, उनकी टूटा उसे जोंदरा के.
0: हा और बिया मन सर ला ना.
1: हा बिया मन बोल सर ली ना.
0: हा तो बजार मन सुरू होय सदबे काय नो.
1: हा बजार मन सुरू होय से दाय फिर बेड़ा बुता मन बोल चालू होय देवे.
0: हो बेड़ा मन तो कौन कौन जॉब तो बिता मन जॉब ला से बे.
1: हो काय ते चालू करला.
0: हो कोणी कोणी वाट तो बुन तो बिता मन बुनुक बोल मोरी आला होती.
1: हो
0: और अमीर दादा सांगा आजी कौन गीत के सुन तो काज फोन लगा ला सस ना.
1: ए दादा मके गोटो कुन का तो चो गीत की सुनाउन दिया असना.
0: का छो ना
1: तुन गुरु चंद्रिका पोयाम चो आय काय लेना हल्बी गीत.
0: हाँ
1: तुन चो गोटो उन खेती किसानी बीत गीत आसे ना. काय गीत जल तोरता नहीं है खेती किसानी बीत है उन्हें गीत सुनाउन दिया आसने.
0: हल ठीक है अमीर दादा तुम जो मन कर लो गीत के सुनाओ से सुनाते बेना.
1: हाँ जुगार दादा जुगार
0: जुगार ना.